0: हमारे मन में मल भरा है अर्थात बुरी भावनाएं काम क्रोध मद मोह लोभ आदि भरा है तो केवल जल में धोने से वह स्वच्छ नहीं हो जाएगा।
1: ಈ ಪದ್ಯದ ಭಾವಾರ್ಥ ನಾನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಲ?
0: ಹೇಳು ನೋಡೋಣ.
1: ಈ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಮನಸ್ಸನ್ನು ಗಂಗಾ ನದಿಗೆ ಹೋಲಿಸುತ್ತಾ, ಗಂಗೆಯ ಪವಿತ್ರವಾಗಿರಬೇಕು, ಮನಸ್ಸು ತುಂಬ ಕೆಡಕು ತುಂಬಿಕೊಂಡು ಜೀವಿಸಿದರೆ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಅಂತ ಹೇಳುತ್ತಾರೆ ಬೆಹೆಂಜಿ.
0: ಅಚ್ಚಾ ಸಮಜ್ಮೆ ಆ ಗಯಾ?
1: ಹಾ ಬೆಹೆಂಜಿ.
0: ತೀಸರಾ ಕವಿತಾ ಕೌನ್ ಪಡೆಂಗೆ?
2: ಮೈ ಪಡ್ತೀ ಹೂ ಬೆಹೆಂಜಿ.
0: ಅಚ್ಚಾ ಪಡೋ.
2: है वही सुंदर सराह मन जिसे है जगत से सब तरह की सूरते मन अगर ले मान मन दे मान तो देवता है मंदिरों की मूर्ति।
0: बाबा समझ में आया?
1: नहीं बहन जी।
0: अच्छा ध्यान से सुनो। संसार में वही वस्तु सुंदर है जिसकी मन सराहना करे। संसार में तरह तरह की सूरते है पर मन को जो अच्छी लगे वही सुंदर है। इसी तरह मंदिरों की मूर्तियां अगर मन को मान ले मन उसे स्वीकार करे वही देवता है। भाव यह है कि मन की भावना ही मुख्य है।
1: ये पद्यद भावार्थ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಬಹಂಜಿ.
0: ಹೇಳ್ತೇನೆ ಕೇಳಿ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿನ ಪ್ರಶಂಸೆ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರ್ತದೆ. ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಮನಸ್ಸುಳ್ಳ ಜನರಿರುತ್ತಾರೆ. ಒಳ್ಳೆಯ ಮನಸ್ಸನ್ನು ಮಂದಿರದ ಮೂರ್ತಿಗಳಿಗೆ ಹೋಲಿಸುತ್ತಾ ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಕವಿ ಇಲ್ಲಿ ವಿವರಿಸ್ತಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ?
1: ಹಾ ಬಹನ್ಜಿ.
0: ಅಚ್ಚಾ ಅಬ್ ಮೈ ಕುಚ್ ಪ್ರಶ್ನೆ ಪೂಛತಿ ಹೂ ಉತ್ತರ ದೀಜಿಯೆ.
1: ಹಾ ಬಹನ್ಜಿ.
0: ಹರಿಹೌದ್ ಜಿ ಕಾ ಜನ್ಮ ಕಬ್ ಹುವಾ?
1: ಹರಿಹೌದ್ ಜಿ ಕಾ ಜನ್ಮ 1865 ಮೇ ಹುವಾ.
0: ಹರಿಹೌದ್ ಜಿ ಕಿ ಇಸ್ ಕವಿತಾ ಕಿಸ್ ಪಾಠ ಸೇ ಲಿಯಾ ಗಯಾ ಹೈ?
2: उनके चौके चौपदे काव्य से लिया गया है।
0: कवि इस कविता में किसके बारे में बता रहे हैं तुम बताओ?
2: इस कविता में मानव के मन के बारे में गंगा स्नान या ऊपरी आडंबर से कोई लाभ नहीं है इस तरह से समझा रहे हैं।
0: हरिहव जी को किस काव्य पर पारितोषिक प्राप्त हुआ है?
1: इनका प्रिय प्रवास को मंगल प्रसाद कविता को पुरस्कार मिला है।
0: शाबाश, ठीक कहा। अब समय हो रहा है, समाप्त करेंगे।
1: नमस्ते बहन जी।
3: ರಾಷ್ಟ್ರಭಾಷಾ ಭಾರತಿ ವಿಶೇಷ ಹಿಂದಿ ಪಾಠ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೇಳಿದಿರಿ.
4: ನಡೆಸಿಕೊಟ್ಟವರು ವೆಂಕಟಲಕ್ಷ್ಮಮ್ಮ. ಇವರೊಂದಿಗೆ ಭಾಗವಹಿಸಿದವರು ಜಿ ಕೆ ದೀಕ್ಷಾರೆಡ್ಡಿ ಹಾಗೂ ಆದಿತಿ ಸಂಪ್ರೀತಾ.

0: Close jointness is the only way forward. Our endeavor is to ensure that the reach, speed and precision of air power are fully harnessed so that its effects are felt across every dimension of the battle space. Is avsar par main apne aadarniya air veterans ko naman karta hu. Aapki durdrishti, samarpan aur margdarshi netritv ne hi is sashakt bhartiya vayu sena ki neev rakhi hai jo aaj rashtra ki suraksha ke liye puri dhridhta ke sath khadi hai. Sath hi main amar shahidon ko apni shraddhanjali arpit karta hu jinhone kartavya ke marg par apni pranon ki ahuti dekar tirange ka maan rakha. I also take this opportunity to acknowledge that through every challenge, the unwavering support and encouragement of our fellow citizens have been a source of strength for the Indian Air Force. Desh ki raksha karna hamara kartavya hai aur aap sabhi ka aashirwad hamari sabse badi taakat hai. Ant mein hum samast vayu yodha, Bhartiya Vayu Sena, achuk, abhed evam satik ki avdharna ka smaran karte hue yah sankalp lete hain ki rashtra ki raksha, uski samprabhuta aur akhandta ke liye hum sadaiv samarpit rahenge tatha apne adarsh vakya nabhas prasham deeptam par adig rahenge. Jai Hind.
1: On the eve of the 94th anniversary of Indian Air Force, you were listening to a message by the Chief of Air Staff, Air Chief Marshal Amarpreet Singh, Param Vishisht Seva Medal, Ati Vishisht Seva Medal.
2: अभी आप भारतीय वायुसेना की 94वीं वर्षगांठ की पूर्व संध्या पर भारतीय वायुसेना के अध्यक्ष एयर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह परम विशिष्ट सेवा मेडल और अति विशिष्ट सेवा मेडल का संदेश सुन रहे थे. ये कार्यक्रम आकाशवाणी के दिल्ली केंद्र से प्रसारित किया गया.
3: ಇದುವರೆಗೆ ಭಾರತೀಯ ವಾಯುಪಡೆಯ 94ನೇ ವರ್ಷಾಚರಣೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವಾಯುಪಡೆ ಮುಖ್ಯಸ್ಥರಾದ ಏರ್ ಚೀಫ್ ಮಾರ್ಷಲ್ ಅಮರ್ಪ್ರೀತ್ ಸಿಂಗ್ ಅವರಿಂದ ಸಂದೇಶ ಕೇಳಿದಿರಿ. ಇದು ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಮೂಡಿಬಂತು.